ओ तेरे पीछे भागे, नैना तोसे लागे, दिन रात जागे, बस तोहे सोचे मन बावरा, सोचे न आगे, नैना तोसे लागे। राहत फतेह अली खां की आवाज़।